0: ಪ್ರಾಣಿ ವಾರ್ತಾ ಶೃಣವಂತು.
1: ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಣಃ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿನಃ ಅಧ್ಯಕ್ಷತಾಯಾಂ ಕೇಂದ್ರೀಯ ಮಂತ್ರಿಮಂಡಲೇನ ಚತ್ವಾರಿಂಶತ್ ಸಹಸ್ರಾಧಿಕ ಏಕಾದಶ ಲಕ್ಷಾಧಿಕೇಭ್ಯಃ ರೇಲ ಕರ್ಮಚಾರಿಭ್ಯಃ ಅಷ್ಟಸಪ್ತತಿ ದಿವಸಾನಾಂ ವೇತನ ಸಮತುಲ್ಯಂ PLB ಇತಿ ಉತ್ಪಾದಕತಾ ಸಂಬದ್ಧ ಪ್ರೋತ್ಸಾಹನ ಧನಂ ಅನುಮೋದಿತಂ. ಮಂತ್ರಿಮಂಡಲಸ್ಯ ಉಪವೇಶನಾನಂತರಂ ಸೂಚನಾ ಪ್ರಸಾರಣ ಮಂತ್ರಿ ಅಶ್ವಿನಿ ವೈಷ್ಣವಃ ವಾರ್ತಾಹರಾನ್ ಸಂಸೂಚಿತವಾನ್ ಯತ್ ಅಸ್ಯ ಧನಸ್ಯ ವಿತರಣಾಯ ಪ್ರಶಾಸನೇನ 90,000,000,000,000 ರೂಪ್ಯತೋಪ್ಯಧಿಕಾ ರಾಶಿ ಆಬಂಟಿತ ಅಸ್ತಿ. ಕೇಂದ್ರೀಯ ಮಂತ್ರಿಮಂಡಲೇನ ಅಸ್ಮಾದ್ ವರ್ಷಾದಾರಭ್ಯ ಪಂಚವರ್ಷಪರ್ಯಂತಂ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಸಾಮಾಜಿಕ ಸಹಾಯತಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮಸ್ಯ ನಿರಂತರತಾಯೈ ಅನುಮೋದನಂ ಪ್ರದತ್ತಂ. ಅಸ್ಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮಸ್ಯ ಕೃತೆ 28,000,000,000,000,000 ರೂಪ್ಯಕಾಣಾಂ ವ್ಯಯಃ ನಿರ್ಧಾರಿತಃ ಅಸ್ತಿ. ಅಸ್ಯ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಸಾಮಾಜಿಕ ಸಹಾಯತಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮಸ್ಯ ನಾಮ ಪರಿವರ್ತ್ಯ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಸಾಮಾಜಿಕ ಸಹಾಯತಾ ಯೋಜನಾ ಇತಿ ಕೃತಮಸ್ತಿ. ಶ್ರೀ ವೈಷ್ಣವಃ ದಿವ್ಯಾಂಗ ಪೆನ್ಷನ್ ಯೋಜನಾ ಇತ್ಯೇತಾಂ ಆಲಕ್ಷ್ಯ ಅವದತ್ ಯತ್
2: दिव्यांग जनों के लिए जो पहले 80% थ्रेशोल्ड था डिसेबिलिटी पेंशन में एलिजिबिलिटी के लिए, उसको आधा करके 40% पर भी अब दिव्यांग पेंशन दिया जाएगा. पहले दिव्यांग पेंशन 18 साल से ऊपर के व्यक्ति को ही दिया जाता था, अब जन्म से ही दिव्यांग जन को पेंशन में कवर किया जाएगा. 27,00,000 दिव्यांग जन लाभार्थी होंगे. टोटल लाभार्थियों की संख्या बढ़ के करीब 3,20,00,000 हो जाएगी.
1: ಕೃಷಿ ಕೃಷಕ ಕಲ್ಯಾಣ ವಿಭಾಗ ಅದ್ಯ ನವದಿಲ್ಯಾಂ ಅಸ್ಯ ವರ್ಷಸ್ಯ ಮಹಿಳಾ ಕೃಷಕ ದಿವಸಸ್ಯ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಸ್ತರೀಯಂ ಕಾರ್ಯಕ್ರಮಸ್ಯ ಆಯೋಜನಂ ಕರಿಷ್ಯತಿ. ಅಸ್ಯ ಆಯೋಜನಸ್ಯೋದ್ದೇಶ್ಯಂ ಭಾರತೀಯ ಕೃಷಿ ಕ್ಷೇತ್ರೆ ಮಹಿಳಾನಾಂ ಯೋಗದಾನಸ್ಯ ಸಮ್ಮಾನಃ ಅಸ್ತಿ. ಭಾರತ ಋತು ವಿಜ್ಞಾನ ವಿಭಾಗೇನ ಅದ್ಯ ಹರಿಯಾಣ, ಚಂಡೀಗಢ, ಪಂಜಾಬ್, ದಿಲ್ಲಿ, ಕೇರಳಂ, ಮಾಹೆ, ತಮಿಳುನಾಡು, ಪುದುಚೇರಿ ಚೇತ್ಯೇತು ಸ್ಥಳೇಷು ಅತಿವೃಷ್ಟೇ ಸಂಭಾವನಾಂ ದೃಷ್ಟ್ವಾ ನಾರಂಗವರ್ಣಪರ ಸಂಚೇತನಾ ಪ್ರಕಾಶಿತ. ಪುರುಷ ಕ್ರಿಕೆಟ್ ಕ್ರೀಡಾಯಾಂ ಗತರಾತ್ರೌ ಹೈದರಾಬಾದೆ ಆಯೋಜಿತಾಯಾಂ ಚತುರ್ಥಾಯಾಂ 20-20 ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಸ್ಪರ್ಧಾಯಾಂ ವೆಸ್ಟ್ಇಂಡೀಜ್ ದಲೇನ ಭಾರತಂ 24 ಧಾವನಾಂಕೈಃ ಪರಾಜಿತಂ ಇತಿ ವಾರ್ತಾಃ.
3: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं फरहत नाज. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज वीडियो कॉन्फ्रेंसिंग के माध्यम से लद्दाख में लगभग 3,350 करोड़ रुपए की 5 प्रमुख विकास परियोजनाओं का उद्घाटन और लोकार्पण करेंगे. श्री मोदी इस अवसर पर एक सभा को भी संबोधित करेंगे. प्रधानमंत्री लेह स्थित कुशोक बकुला रिम्पोची हवाई अड्डे पर 640 करोड़ रुपए की लागत से निर्मित नए यात्री टर्मिनल भवन का उद्घाटन करेंगे. प्रधानमंत्री मोदी सीमा सड़क संगठन द्वारा निर्मित 298 किलोमीटर लंबे निम्मू पदुम दारचा सड़क मार्ग का लोकार्पण करेंगे. श्री मोदी 9 मेगावाट की हनु लघु जल विद्युत परियोजना और 66 किलोवाट की डबल सर्किट दह हनु खालसी ट्रांसमिशन लाइन का भी उद्घाटन करेंगे. श्री मोदी लेह के सिंधु घाट में भारत के पहले पेट्रोग्लिफ संरक्षण पार्क और हिम सरोवर परियोजना के तहत 40 गांवों में विकसित 40 जल निकायों का उद्घाटन करेंगे. केंद्रीय मंत्रिमंडल ने राष्ट्रीय सामाजिक सहायता कार्यक्रम को 5 वर्षों की अवधि के लिए जारी रखने को स्वीकृति दी है. नई दिल्ली में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की अध्यक्षता में मंत्रिमंडल की बैठक के बाद सूचना और प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव ने बताया कि मंत्रिमंडल ने IDBI बैंक के पुनर्गठन को भी मंजूरी दी है. मंत्रिमंडल ने रेलवे कर्मचारियों को 78 दिन का बोनस देने की घोषणा की.
2: रेलवे के करीब 11,40,770 कर्मचारियों के लिए परफॉर्मेंस लिंक्ड बोनस 78 दिनों का बोनस आज कैबिनेट ने अप्रूव किया. ये दीपावली का उपहार है रेलवे के सभी कर्मठ कर्मचारियों के लिए जो दिन रात मेहनत करते हैं. करीब 2009 करोड़ रुपए का टोटल बोनस है.
3: सरकार ने गन्ना किसानों द्वारा उठाए गए मुद्दों की जांच करने और उनकी समस्याओं के समाधान के लिए एक समिति का गठन किया है. इस समिति का गठन कर्नाटक और महाराष्ट्र के गन्ना किसानों के प्रतिनिधियों के साथ केंद्रीय कृषि और किसान कल्याण मंत्री तथा केंद्रीय उपभोक्ता मामले, खाद्य और सार्वजनिक वितरण मंत्री की बैठक में लिए गए निर्णयों के बाद किया गया है. एक रिपोर्ट.
4: समिति गन्ने के किसानों के लिए लाभकारी मूल्य में वृद्धि की मांग की समीक्षा करेगी, जिसमें खेती की लागत और अन्य